जे तिस गुण कोए करे। जपजी साहब दी सतवीं पौड़ी विच साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज मनुख दी बुनियादी लालसा दा जिक्र करदे ने, चाहत दा, ख्वाहिश दा। प्राणा दे गहरे तल विच जीवन दी आस बड़ी प्रबल है, जीवन दी लालसा बड़ी प्रबल है। और ये हकीकत है कि जितनी प्रबल जीवन दी लालसा होवेगी उतना ही प्रबल मरण दा भय होवेगा। एक सिक्के दे ये दो पहलू ने और एक पहलू अलग नहीं कीता जा सकता। जीवन दी जितनी वड्डी लालसा मरण दा उतना ही वड्डा भय। किसे मासूम बच्चे नू जद कोई बुजुर्ग असीस भी देंदा है तां यही कहिंदा है तेरी उम्र बहुत वड्डी हो गई, तू हजारां साल तक जीवे, तू बहुत वड्डी उम्र भोगे। तो बहुत वड्डी उम्र भोगना कोई असीस नहीं है, इनू आशीर्वाद नहीं समझना चाहिदा। पृथ्वी दे उत्ते ऐसे दरख्त खड़े ने जिन्हां दी उम्र 2000 साल तो भी ज्यादा है। अजगर सप कहिंदे ने बहुत लंबी उम्र रखदा है। सागर विच अनेकां ऐसियां मछलियां ने जो 500 साल तो भी ज्यादा जिंदा रह सकदियां ने। तो ज्यादा जीवना कोई खास मायने नहीं रखदा। सफल जीवन जीवना धर्म दा ए मूल उपदेश है। लंबी उम्र भोगनी ए कोई बहुत वड्याई नहीं, चंगी जिंदगी भोगनी ए वड्याई है। तो सतगुरु देव जी महाराज दा फरमान है कि जीवन दी चूंके पहली लालसा वड्डी उम्र है, ज्यादा जीवना है। रोगां विच ग्रसिया होया मनुख जो दायमी रोगी है, दिन रात रोग दी पीड़ा विच बतीत हो रहा है, ਉਹ ਵੀ ਜੀਵਣਾ ਚਾਹੁੰਦਾ ਹੈ। ਬੁੱਢਾ ਹੋ ਗਿਆ, ਹੱਡੀਆਂ ਦਾ ਢਾਂਚਾ ਹੋ ਗਿਆ, ਚੱਲਣ ਦੀ ਸਮਰੱਥਾ ਨਹੀਂ ਰਹੀ, ਸੁਣਨ ਦੀ ਸਮਰੱਥਾ ਨਹੀਂ ਰਹੀ, ਕੂਆ ਤੇ ਗੁਆਈ ਵੀ ਨਹੀਂ ਰਹੀ, ਸੋਚ ਸ਼ਕਤੀ ਵੀ ਨਹੀਂ ਰਹੀ, ਪਰ ਜੀਵਣਾ ਉਹ ਵੀ ਚਾਹੁੰਦਾ। ਜੀਵਨ ਦੀ ਬਹੁਤ ਵੱਡੀ ਪ੍ਰਬਲ ਲਾਲਸਾ ਇਸ ਬੁੱਢੇ ਦੇ ਅੰਦਰ ਵੀ ਮੌਜੂਦ ਹੈ। और जितना प्रबल जीवन दी अंदर कोई लालसा रखेगा उतना ही मौत दे भय तो भयभीत होवेगा। तो सतगुरु देव जी महाराज कहिंदे ने उम्र इतनी लंबी होवे, कितनी? जे जुग चारे आर जा रूहे जमीन देते। इतनी वड्डी उम्र अज तक ते किसे दी होई नहीं, लेकिन सतगुरु देव जी महाराज कहिंदे ने 500 वरे जीवना, हजार साल जीवना कोई बहुत वड्डी गल नहीं। कोई जीवे चार युगां तक, इतनी लंबी जिंदगी किसे नू प्राप्त हो जाए। जे जुग चारे आर जा होर दसूनी होए। एक एक युग दी उम्र भी पुराणक ग्रंथां दे मुताबक लखां साल दी है। ते हुण चार युगां दी उम्र ते काफी बनदी है। ते सतगुरु देव जी महाराज कहिंदे ने ए होर 10 गुणा वध जाए, इतनी लंबी उम्र होवे। जे जुग चारे आर जा होर दसूनी होए। तो प्रथम लालसा जीवन दी, दूसरी लालसा मनुख दे अंदर ए आउंदी है कि हर बंदा मैनू चंगा चंगा आखे, महान आखे, हर बंदे दी जबान देते मेरी उपमा होवे, मेरी तारीफ होवे। मनुख दी बुनियादी भुखां विचों इह भी एक भुख है। जिथे बहुत लंबी उम्र भोगना चाहुंदा है उत्थे इह भी चाहुंदा है कि हर एक दी रसना ते मेरा जिक्र होवे, हर एक जबान मेरी तारीफ करे, मेरी उपमा दे पुल बने। तो पातशाह दा फरमान है, नवां खंडां विच जाणी है नाल चले सब कोय।
صرف وڈی عمر ہی نہ ہوئے بلکہ نو کھنڈ پرتھمی دیچ جانے آ جائے کسے دی تا صرف واقفیت اپنے گھر دیچ ہی ہوندی ہے گھر دی چار دیواری دیچ ہی لوکی جان دے نے اسن اس تو زیادہ کسے نو کوئی نہیں پتا لیکن کچھ ایک منک ایسے ہوندے نے کہ انہوں محلے والے بھی جان دے نے جس کلونی دے چو رہن دے سارے اسنو جان دے نے اس دی اتنی چرچا ہوندی ہے کئی دفعہ اس تو زیادہ منک سمرتھ بن جاندا ہے تے جس شہر دے رہن دے سارے دیش واسی سارے شہر واسی اسنو جان دے نے سارے دیش واسی اسنو جان دے نے اور کئی دفعہ ایسا بھی ہوندا ہے کہ سارا سنسار اسنو جاندا ہے اتنی اس دی پرتشٹا ہو جاندی ہے اتنی اس دی جگت دے چرچا ہو جاندی ہے سارے سنسار وچ او دی گل چل دی ہے تو پادشاہ کہندے نے صرف اے ہی نہ ہوئے کہ اس دی عمر بہت وڈی ہوئے نو کھنڈ پرتھمی وچ جانیا بھی جائے نو کھنڈ پرتھمی وچ ساریاں نو پتا بھی ہوئے کہ اس ڈھنگ دا بھی کوئی منک ہے پر صاحب نال کہندے نے نال چلے سب کوئے او جس پاسے جاوے او دے نال حامی بھرن والے سارے ہی ہون مجالے کوئی انکار کر جائے کوئی سامنے کھڑا ہو جائے او دے نقشے قدم تے چلن والے ہون جدھر او چلے جگت اس پاسے چلے جو کچھ او بولے جگت او ہی کچھ کرے اتنی وڈی کوئی سمرتھا دا مالک ہو جائے بادشاہ کہندے نے پھر ہور بھی اس دے کول خوبیاں ون چنگا ناؤں رکھائے کے جس کی رت جگ لے اتنا اس دا نام چنگا ہو جائے کہ سنسار دی ہر زبان دیتے اس دی کیرتی ہوئے اس دا جس ہوئے اس دی مہما ہوئے مہاراج کہندے نے اتنی خوبیاں دا بھی کوئی مالک بن جائے تاں جے تس نظر نہ آوئی تاں وات نہ پچھے کے جے پرماتما دی نگاہ دے تھلے نہیں آیا تاں اگے کسے نے گل نہیں پوچھنی بھاو جیون ویرتھ چلا گیا منکھاں دی نظراں تو اچا اٹھنا آسان ہے پرماتما دی نگاہ دے تھلے آ جانا اوکھا ہے بہت کٹھن ہے جیون دی پربل لالسا اس گل دا ثبوت ہے کہ جیون دے کوئی پورنتا پراپت نہیں ہوئی جس دن پورنتا پراپت ہو جاندی ہے جیون دی لالسا ختم ہو جاندی ہے جس دن پورنتا پراپت ہو جاندی ہے مرن دا بھے بھی ختم ہو جاندہ ہے بنیادی روپ وچ تے بھے منک دے اندر ایک کوئی ہے مرن دا اور کوئی بھے نہیں ہے منک جد بھی ڈردا ہے موت تو ڈردا ہے سپ تو منک نہیں ڈردا سرپ دے اندر چھپی ہوئی اس نو اپنی موت دکھائی دیندی ہے اس تو ڈردا ہے منک شیر تو نہیں ڈردا شیر دے اندر اس نو اپنی موت دکھائی دیندی ہے اس واسطے وہ ایک پاسے ہوندا ہے اور اگاں چلیے منک دے اندر اے جڑا پربل بھے ہے روم روم دچ ویاپک ہے اس واسطے سیانے کہندے نے کہ دھرم دی مول سکشا انہی دو گلاں دے اوپر کھڑی ہے کہ جیون دی لالسا تو اچے ہو جانا تے مرن دے بھے تو رہت ہو جانا بھے تے مرن دا ہی ہے تے موت شاستکاراں نے کئی طرح دی منی ہے آرتھک موت راجنیتک موت سماجک موت دھارمک موت شریرک موت بودھک موت موت دے ان نے انیکاں پہلو نے آرتھک موت دیوالیہ ہو گیا ہے بال بال کرزائی ہو گیا ہے دینا ساریاں دا ہے لینا کسے کول بھی نہیں لوکی کہندے نے اس دی تے آرتھک طور تے موت ہو گئی اے تے ختم ہو گیا ارتھ دی دنیا دچ اے مٹ گیا دھن دی دنیا دچ اے ختم ہو گیا تو چرچا چل پیندی اے دی آرتھک طور تے موت ہو گئی سماجک موت کوئی کلنک لگ گیا ہے
कोई दाग लग गया, जगत देच अपजस हो गया, तो आम चर्चा चल पैंदी है बे इस बंदे दी ते समाजिक तौर ते मौत हो गई है। मुड़ के इस दी प्रतिष्ठा बन सके, इदी इज्जत मान वड़ियाई बन सके, गल औखी, जिस तरह मुर्दा जिंदा नहीं हो सकता, इस ढंग दी भी किसे वक्त समाजिक तौर ते बंदे दी मौत हो जांदी है, मुड़ के समाज देच रुतबा प्राप्त करना औखा हो जांदा है। शरीरक मौत आमदे हुए श्वास ना आवन, चलदे हुए श्वास रुक गए, शरीरक मौत। और इसे तरीके नाल बुद्धि देच विचारां दी शक्ति ही खत्म हो गई, आमदे हुए विचार रुक गए, जैसे कि पागल है इदी बौद्धक तौर ते मौत है, दिमागी तौर ते मर चुके है, शरीरक तौर ते जिंदा है, बौद्धक तौर ते मुर्दा है पागल। उदे कुल शरीर दी जिंदगी ते है, उदे कुल बौद्धक जीवन नहीं है, उदे कुल दिमागी जिंदगी नहीं है, ते बौद्धक जिस दे कुल जिंदगी नहीं है उते मनुखता तो भी थल्ले चला जांदा है, बल्कि पशुआं तो भी कई दफा ज्यादा थल्ले चला जांदा है। इस वास्ते दरिंदे पशुआं तो जिथे भय लगदा है, पागल तो भी डर लगदा है, क्योंकि बौद्धक तौर ते मरिया होया सिर्फ शरीरक तल दे उते जी रहा है, तो भय मरण दा है। ए मरण चाहे बौद्धक होवे, चाहे शरीरक होवे, चाहे समाजिक होवे, और चाहे आर्थिक होवे, ते चाहे राजनीतिक होवे, समुची दुनिया दे हर देश देच ऐसे मनुख हैं, घूम रहे ने अजे भी, जिन्हां नूं वेख के लोकी कहिंदे ने कि राजनीतिक तौर ते इन्हां दी मौत हो चुकी है। किसे वक्त उन्हां दी गल चलदी सी, किसे वक्त राजनीति दे आसमान ते सूरज दी तरह चमकदे सन, अज तारियां दी तरह टिमटिमाना भी नहीं है, खत्म हो गए। राजनीति विच अज गल नहीं है, अज चर्चा नहीं है, तो कह दिता जांदा है फलाने दी राजनीतिक तौर ते मौत हो गई, खत्म हो गया। धार्मिक मौत एक रूहानी मौत भी है। गुरु नानक देव जी महाराज उसका जिक्र करते ने, आखां जीवां बिसरे मर जाओ, ए अकाल पुरख जद मैं तेरी चर्चा करदा, तेरा जिक्र करदा, तेरी उस्तत करदा, तेरी याद अंदर चलदी है तो जिंदा रहना, ते जद नहीं अंदर याद चलदी तो मर जाना। मरणं बिसरणं गोबिंदे, जीवणं हर नाम ध्यावणे। गोबिंद नूं भुल जाना, परमात्मा नूं भुल जाना, गुरु अर्जन देव जी महाराज भी कहिंदे ने मौत है, पर रूहानी मौत, अध्यात्मक मौत। शरीरक तौर ते मनुख जिंदा होवे, बौद्धक तौर ते मनुख जिंदा होवे, पर अंदर परमात्मा दा चिंतन ना होवे, तो सतपुरुष कहिंदे ने ए रूहानी तौर ते मुर्दा है, ए धार्मिक तौर ते मरिया होया, धर्म दी दुनिया विच ते ए बिल्कुल खत्म है, इहदी कोई गल नहीं है। तो भय मौत दा है, चाहे ए मौत राजनीतिक होवे, समाजिक होवे, धार्मिक होवे, शरीरक होवे, या आर्थिक होवे, भय मौत तो ही लगदा है, क्योंकि मौत देच मनुख मिटदा है, खत्म होंदा है, ते खत्म होना नहीं चाहता, कारण अधूरा है। अगर पूर्ण हो जाए तो फिर मौत आनंददायक बन जाती है। भगत सिरमौर श्री कबीर जी महाराज दा वाक, जिस मरने ते जग डरे मेरे मन आनंद, मरने ही ते पाईए पूरन परमानंद। मौत क्यों आनंद बन गई? क्योंकि जीवन दी लालसा नहीं रही। ते जीवन दी लालसा क्यों नहीं रही? जीवन दा जो लक्ष्य सी उदी प्राप्ति हो गई, जीवन दा जो निशाना सी उस तक पहुंच गए, जिंदगी दी जो मंजिल सी वो प्राप्त हो गई, जब टिकाणा मिल गया, घर तक पहुंच गए, ते हुण इह जिहड़ा जीवना है इस मार्ग नूं की करिए, घर ते पहुंच के मनुख मार्ग तो किनारा कश हो जांदा है, एक पासे हो जांदा है। तो जिस दिन परमात्मा दी प्राप्ति हो जांदी है, जीवन दी लालसा खत्म, ते जिथे जीवन दी लालसा खत्म,
ਉੱਥੇ ਮਰਨ ਦਾ ਭੈ ਵੀ ਖਤਮ। ਆਦ ਕਾਲ ਤੋਂ ਲੋਕੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰਦੇ ਰਹਿਣੇ ਕਿ ਉਮਰ ਵੱਡੀ ਕਰੀਏ, ਔਰ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ ਆਬੇ ਹਯਾਤ, ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਕੁਸ਼ਤੇ ਵੈਦ ਲੋਕ ਬਣਾਉਂਦੇ ਰਹਿਣੇ ਜਿਹਦੇ ਨਾਲ ਮਨੁੱਖ ਵੱਡੀ ਉਮਰ ਭੋਗ ਸਕੇ। ਅਮਰ ਫਲ ਦੀ ਦਾਸਤਾਨਾਂ ਵੀ ਧਾਰਮਿਕ ਗ੍ਰੰਥਾਂ ਵਿੱਚ ਮਿਲਦੀਆਂ ਨੇ, ਜਿਹਨੂੰ ਖਾ ਕੇ ਬੰਦਾ ਅਮਰ ਹੋ ਜਾਂਦਾ। ਅਮਰ ਫਲ ਲੱਗਦਾ ਕੋਈ ਬੂਟੀ ਕੋਈ ਦਵਾਈ ਇਸ ਢੰਗ ਦੀ ਮਨੁੱਖ ਤਲਾਸ਼ ਕਰਦਾ ਰਿਹਾ ਜਿਸ ਦੇ ਨਾਲ ਜ਼ਿਆਦਾ ਦਿਨ ਤੱਕ ਜੀ ਸਕੇ, ਜ਼ਿਆਦਾ ਦਿਨ ਇਸ ਪ੍ਰਿਥਵੀ ਦੇ ਉੱਤੇ ਸਵਾਸ ਲੈ ਸਕੇ। ਇਸ ਲਾਲਸਾ ਨੇ ਤਰ੍ਹਾਂ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਜੜੀ ਬੂਟੀਆਂ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ, ਕੁਸ਼ਤਿਆਂ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ, ਆਬੇ ਹਯਾਤ ਦੀ ਤਲਾਸ਼ ਕਰਨ ਦੇ ਉੱਤੇ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਮਜਬੂਰ ਕੀਤਾ, ਔਰ ਅਮਰ ਫਲ ਦੀ ਤਲਾਸ਼ ਕਰਨ ਲੱਗਿਆਂ ਮਨੁੱਖ ਨੇ ਆਪਣੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਬਤੀਤ ਕੀਤੀ। ਦੂਜੇ ਪਾਸੇ ਜੋਗੀ ਸਵਾਸਾਂ ਨੂੰ ਹੀ ਰੋਕ ਕੇ ਬੈਠੇ ਨੇ, ਇਸ ਵਾਸਤੇ ਉਮਰ ਲੰਬੀ ਕਰਨੀ ਹੈ, ਜ਼ਿਆਦਾ ਜੀ ਲਈਏ, ਤੇ ਜੀਵਣਾ ਤੇ ਇਹ ਸਵਾਸ ਹੈ, ਇਸ ਪੂੰਜੀ ਨੂੰ ਬਚਾ ਲਈਏ। ਪੂੰਜੀ ਨੂੰ ਅਗਰ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚ ਦਫ਼ਨ ਹੀ ਕਰ ਦਈਏ ਤਾਂ ਕਿਸੇ ਕੰਮ ਦੀ ਨਹੀਂ ਹੈ। ਇਹ ਠੀਕ ਹੈ, ਪੂੰਜੀ ਦਾ ਮਨੁੱਖ ਪੂੰਜੀਪਤੀ ਬਣਿਆ ਰਹਿੰਦਾ, ਲੇਕਿਨ ਪੂੰਜੀ ਕਿਸੇ ਕੰਮ ਨਹੀਂ, ਨਾ ਕਿਸੇ ਦੇ ਕੰਮ ਆਈ, ਨਾ ਆਪਣੇ ਕੰਮ ਆਈ। ਸਵਾਸਾਂ ਨੂੰ ਰੋਕ ਕੇ ਜੋ ਬੈਠ ਗਿਆ, ਜੀਵਨ ਵਿਅਰਥ ਗਵਾ ਰਿਹਾ, ਸਮਾਂ ਵਿਅਰਥ ਜ਼ਾਇਆ ਕਰ ਰਿਹਾ। ਲੇਕਿਨ ਲੰਬੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਭੋਗਣ ਦੀ ਲਾਲਸਾ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਸਾਧਨਾ ਕਰਨ ਦੇ ਉੱਤੇ ਵੀ ਮਜਬੂਰ ਕਰਦੀ ਹੈ, ਔਰ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਸਾਧਨਾ ਜੇ ਕਿਸੇ ਦੀ ਸਫਲ ਹੋ ਜਾਏ ਤੇ ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਉਹ ਇਤਨਾ ਜੀਵੇ ਜਿਤਨਾ ਕਿ ਚਾਰ ਯੁੱਗ ਨੇ। ਤੇ ਚਾਰ ਯੁੱਗ ਹੀ ਕਿਉਂ, ਉਸ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਇਤਨੀ ਲੰਬੀ ਹੋਵੇ ਕਿ ਹੋਰ 10 ਗੁਣਾ ਵੱਧ ਜਾਏ, ਸਾਰੀ ਦੁਨੀਆਂ ਵਿੱਚ ਉਹਦਾ ਜਸ ਹੋਵੇ, ਸਾਰੀ ਦੁਨੀਆਂ ਵਿੱਚ ਉਹ ਜਾਣਿਆ ਜਾਏ, ਤੇ ਜਿੱਧਰ ਜਾਵੇ ਉਹਦੇ ਨਕਸ਼ੇ ਕਦਮ ਤੇ ਚੱਲਣ ਵਾਸਤੇ ਹਰ ਇੱਕ ਤਿਆਰ ਹੋਵੇ, ਹਰ ਇੱਕ ਦੀ ਰਸਨਾ ਦਿੱਤੇ ਉਸਦੀ ਕੀਰਤੀ ਹੋਵੇ, ਉਸਦੀ ਮਹਿਮਾ ਹੋਵੇ। ਪਰ ਜੇ ਪਰਮਾਤਮਾ ਦੀ ਨਿਗਾਹ ਦੇ ਥੱਲੇ ਨਹੀਂ ਆਇਆ ਤਾਂ ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਅਗਾਂਹ ਚੱਲ ਕੇ ਇਸ ਦੀ ਕਿਸੇ ਨੇ ਗੱਲ ਨਹੀਂ ਪੁੱਛਣੀ, ਤੇ ਹੋਵੇਗਾ ਕਿ ਸਾਹਿਬ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਫਰਮਾਨ, ਕੀਟਾਂ ਅੰਦਰ ਕੀਟ ਕਰ ਦੋਸੀ ਦੋਸ ਦਰੇ, ਕੀੜਿਆਂ ਦੇ ਚੋਂ ਕੀੜਾ ਸਭ ਤੋਂ ਨਿਖਿੱਦ ਹੈ ਬਿਸ਼ਟਾ ਦਾ ਕੀੜਾ। ਉੱਤਮ ਕੀੜੇ ਵੀ ਹੈਗੇ ਨੇ, ਜੈਸੇ ਰੇਸ਼ਮ ਦਾ ਕੀੜਾ ਸ਼ੈਤੂਤ ਦੇ ਪੱਤੇ ਖਾਂਦਾ ਹੈ, ਰੇਸ਼ਮ ਉਗਲਦਾ ਹੈ, ਉਸ ਕੀੜੇ ਨੂੰ ਵੇਖ ਕੇ ਅਸੀਂ ਘਿਰਣਾ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕਦੇ। ਪਰ ਜੋ ਬਿਸ਼ਟਾ ਦੇ ਚ ਹੀ ਰੁਲ ਰਿਹਾ ਹੈ, ਬਿਸ਼ਟਾ ਹੀ ਖਾ ਰਿਹਾ ਹੈ, ਔਰ ਬਿਸ਼ਟਾ ਹੋ ਗਿਆ ਕੀੜਿਆਂ ਦੇ ਚੋਂ, ਇਹ ਨਿਖਿੱਧ ਕੀੜਾ। ਤਾਂ ਕੋਈ ਇਤਨੀ ਮਹਿਮਾ ਦਾ ਮਾਲਕ ਹੋਵੇ ਤੇ ਪਰਮਾਤਮਾ ਦੀ ਨਿਗਾਹ ਦੇ ਥੱਲੇ ਨਹੀਂ ਆਇਆ, ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਨੂੰ ਕੀੜਿਆਂ ਦੇ ਚ ਐਸਾ ਕੀੜਾ ਬਣੇਗਾ ਜੋ ਬਿਸ਼ਟਾ ਦਾ ਕੀੜਾ, ਨਿਖਿੱਧ ਕੀੜਾ। ਕੀਟਾ ਅੰਦਰ ਕੀਟ ਕਰ ਦੋਸੀ ਦੋਸ ਤਰੇ, ਇਸ ਦੋਸ਼ੀ ਦੇ ਉੱਤੇ ਤਰ੍ਹਾਂ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਦੋਸ਼ ਆਇਦ ਹੋਣਗੇ ਕਿ ਤੂੰ ਮਨੁੱਖ ਦੀ ਨਜ਼ਰਾਂ ਤੋਂ ਉੱਚਾ ਉੱਠਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ, ਪਰਮਾਤਮਾ ਦੀ ਨਿਗਾਹ ਥੱਲੇ ਆਉਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਨਾ ਕੀਤੀ, ਤੂੰ ਝੂਠਾ ਸਨਮਾਨ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰਨ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ, ਤੂੰ ਸੱਚੀ ਇੱਜ਼ਤ ਮਾਣ ਵਡਿਆਈ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰਨ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਨਾ ਕੀਤੀ, ਅੰਜਾਮ ਕੀ ਹੋਇਆ, ਕੀਟਾ ਅੰਦਰ ਕੀਟ ਕਰ ਦੋਸੀ ਦੋਸ ਦਰੇ। ਪਰ ਸਾਹਿਬ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਅੱਗੇ ਫਰਮਾਨ ਕਰਦੇ ਨੇ, ਪਰਮਾਤਮਾ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਮੇਸ਼ਾ ਲਈ ਕਿਸੇ ਵਾਸਤੇ ਬੰਦ ਨਹੀਂ। ਅਗਰ ਕੋਈ ਦੁਆਰ ਤੇ ਦਸਤਕ ਦੇਵੇ, ਭਾਵੇਂ ਮੁੱਦਤ ਬਾਅਦ ਦੇਵੇ, ਕਿਸੇ ਵਕਤ ਵੀ ਦੇਵੇ, ਪਰਮਾਤਮਾ ਦੁਆਰ ਖੋਲਣ ਨੂੰ ਤਿਆਰ ਹੈ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਸਤਿਗੁਰੂ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਨਾਨਕ ਨਿਰਗੁਣ ਗੁਣ ਕਰੇ ਗੁਣਵੰਤਿਆ ਗੁਣ ਦੇ, ਉਹ ਐਸਾ ਬਖਸ਼ਿੰਦ ਹੈ, ਐਸਾ ਦਿਆਲੂ ਹੈ ਜਿਹਦੇ ਕੋਲ ਕੋਈ ਵੀ ਗੁਣ ਨਾ ਆਵੇ ਪਰ ਉਸਦਾ ਦੁਆਰ ਖਟਖਟਾ ਦੇਵੇ, ਗੁਣਾਂ ਨਾਲ ਉਸਦੀ ਝੋਲੀ ਭਰ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਔਰ ਇੱਕ ਗੁਣ ਇਤਨਾ ਮਹਾਨ ਹੈ ਕਿ ਲੱਖਾਂ ਰੁਪਏ ਦੇ ਬਦਲੇ ਵੀ ਬਾਜ਼ਾਰ ਵਿੱਚ ਮਿਲੇਗਾ ਨਹੀਂ। ਸਬਰ, ਸੰਤੋਖ, ਖਿਮਾ, ਸੀਲ, ਸੰਜਮ ਔਰ ਪ੍ਰਭੂ ਦਾ ਗਿਆਨ, ਆਨੰਦ, ਰਸ, ਬਾਜ਼ਾਰ ਵਿੱਚ ਸਾਰੀ ਪੂੰਜੀ ਵੀ ਖਰਚ ਕਰੀਏ
ते नहीं मिलेगा। पर परमात्मा ऐसा दयालु है जिहड़ा उसके द्वार देते दस्तक देंदा है, अपने दैवी गुणा नाल उदी झोली भर देंदा है। तो सतगुरु दा फरमान, नानक निर्गुण गुण करे गुणवंतिया गुण दे, ते जिहड़े पहले तो ही गुणवान ने उना दी झोली विच होर गुण पा देंदा है। ते मनुख दी महानता गुणा करके कोई मनुख निखेदा है किस तरह पहचान होवेगी औगुण ने, ते कोई मनुख महान है किस तरह पहचान होवेगी उहदे कोल गुण ने। कोई परमात्मा दे नेड़े चला गया किस तरह पहचान होवेगी उहदे कोल गुण ने। ते गुण सारे ही परमात्मा दे ने, जैसे पृथ्वी दे ते जितनी भी रोशनी है सारी दी सारी सूरज दी है, जगत दे जितने भी गुण ने सारे दे सारे गुण अकाल पुरख दे ने, परिपूर्ण परमात्मा दे ने। तो साहिब कहिंदे ने जिहड़ा गुणवान है गुणा नाल उसकी होर झोली भर देंदा है, वह परिपूर्ण परमात्मा जिहड़ा उसके द्वार देते दस्तक देंदा है। नानक निर्गुण गुण करे गुणवंते आ गुण दे, तेहा कोय न सुजई जे तिस गुण कोय करे। साहिब गुरु नानक देव जी महाराज का फरमान, मैं समूह जगत दिते निगाह मार के वेख लईए, ऐसा दाता होर कोई भी नहीं, परमात्मा वर्गी होर कोई हस्ती नहीं कि निगुणियां नूं गुण दे देवे, ते गुणवाना दी झोली होर गुणा नाल भर देवे, आनंद नाल भर देवे। ऐसा बख्शिंद, ऐसा दयालु, ऐसा समग्र व्यापक परमात्मा वर्गा होर कोई भी नहीं। तेहा कोय न सुजई जे तिस गुण कोई करे, इस तरह दे गुण कोई होर दे सके, परमात्मा तो इलावा मैनू होर कोई नहीं दिखाई देंदा। और वास्तविक ए सही खोज सतपुरशां दे सामने ही आई है कि दाता केवल परमात्मा है, अकाल पुरख है, और वो दात दे रहा है। दात की आउंदी है जिदे बदले विच कुछ चुकाना ना पवे ते सानू मिल जाए। जिंदगी सानू दान विच मिली है, ए हाथ ते पैर सानू दान विच मिले ने, ए कुवत ए गुआई ए बोलन दी शक्ति सानू दान विच मिली है, ए नेत्र सानू दान विच मिले ने, सोचण दी शक्ति सानू दान विच मिली है। और कोई मनुख अपनी झोली वड्डी करे तो होर बहुत कुछ उसकी झोली विच पै जांदा है, ओ देण नू हर वक्त तैयार है। दरअसल लैण वाले दी झोली छोटी आउंदी है या लैण वाला थक जांदा है, देंदा दे लैंदे थक पाए, लैण वाला ही थक जांदा है, वो देंदिया नहीं थकदा। ऐसा वो दातार है, ऐसा वो परिपूर्ण परमात्मा है। इस वास्ते साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज फरमान करदे ने, समग्र दुनिया दे उते दृष्टि मार के मैं वेख लिया, तेहा कोय न सुजई इस तरह दा होर कोई भी नहीं जिड़ा इस तरह दे गुणा दे नाल झोली भर देवे, रब्बी दैवी संपदा दे नाल माला माल कर देवे। इस तरह दा दाता जगत विच होर कोई नहीं। अक्सर देखण विच आया कि बहुत दफा मंगीए भी तां भी मनुख नहीं देंदा, पर परमात्मा ऐसा है कि अणमंगिया दान देवना कहो नानक सच संभाल जियो। उते ऐसा बख्शिंद है, उते ऐसा दयालु है, अणमंगिया ही झोली च पा देंदा है। मां बाप मिल गए ने बिना मंग तो मिले ने, औलाद मिल गई है बिना मंग तो मिल गई है, शरीर मिल गया है बिना मंग तो मिल गया है, हाथ पैर मिल गए ने बिना मंग तो मिल गए ने, सूरज दी रोशनी बिना मंग तो मिली है, घर दे च जैसे बिजली जल्दी है ते महीने बाद बिल देंदे हां, सदियां तो सूरज रोशनी दे रहा है, मुफत विच दे रहा है, दान विच दे रहा है, बदले विच असी कुछ नहीं चुका रहे। तो ऐसा वो परिपूर्ण परमात्मा दाता है, उस नाल जे संबंध विछिन्न हो गए ने टुट गए ने, ए मनुख दी बदकिस्मती है। ते टुटण दा इक्को एक कारण है, जीवन दी लालसा ते मरण दा भय। हर वक्त जीवन दी लालसा विच रहना ते हर वक्त मरण दे भय विच रहना। कई मनुख ते इतने भयभीत आउंदे ने कि अठे पैर उन्हां दे दिमाग चों एक गल किधरे निकलदी ही नहीं कि मैं बीमार ना पै जावां,

गोपाल तेरा आरता जो जानो तुम्हारी भगत करंते तिनके काज सवारता गोपाल तेरा आरता जो जाना तुम्हारी भगत करंते तिनके काज सवारता।